हे आकाशवाणीचं हैदराबाद केंद्र आहे. मध्यम लहरी 406.5 मीटर्स 738 किलोहर्ट्सवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर प्रसारित करीत आहोत आजचा आपला मराठी कार्यक्रम निशिगंध. सर्व रसिक श्रोत्यांना मेघना डहूचा सप्रेम नमस्कार. आणि पावसाचं आगमन कधीच झालंय या पावसाच्या आपल्याला हिरव्यागार शुभेच्छा. श्रोते हो, आजच्या निशिगंध मराठी कार्यक्रमात प्रसारित करीत आहोत विशेष कार्यक्रम मनातला पाऊस. लेखन आणि निवेदन मेघना ढबू आणि सीमा कुलकर्णी यांचं. ऐकूया विशेष कार्यक्रम मनातला पाऊस.

आला आला पाऊस आला हो पाऊस आला विजेंच्या गडगडाटासह हा पाऊस आला आला देखील श्रोते हो मनातला पाऊस हा आभाळाच्या सरींपेक्षाही अनमोल असतो तो बरसला की वेदनांच्या वाळवंटातही आनंदाची हिरवी पालवी फुटते आठवणींच्या मातीला प्रेमाचा सुगंध दरवळतो अश्रूंचे मोती हसण्याच्या हारात गुंफले जातात आणि प्रत्येक धडधड नव्या आशेचं गीत गाऊ लागते त्या सरींमध्ये मनाचा मोर आनंदानं थुईथुई नाचतो आत्म्याचे आकाश इंद्रधनुष्याने सजते आणि जीवन पुन्हा नव्या पहाटेच्या सुवर्ण किरणांनी उजळून निघतं म्हणूनच मनातला पाऊस जेव्हा खऱ्या अर्थाने बरसतो तेव्हा निसर्ग फक्त बाहेरच नाही होय श्रुते हो निसर्ग फक्त बाहेरच नाही तर आपल्या अंतःकरणातही वसंत फुलवून जातो असा हा आपला हवा हवासा वाटणारा मनातला पाऊस

श्रोते हो, मनातला पाऊस हा केवळ पाण्याचा थेंब नसून भावनांचा, आठवणींचा आणि आनंदाचा एक सुंदर प्रवास असतो. मनातल्या पावसात निसर्गाचं रूप, जुन्या आठवणी आणि मनाची शांतता पाहायला मिळते. पावसाचं रूप आणि मन यांची सांगड घालता घालता रिमझिमणारा हा पाऊस मनाला शांत करतो आणि जुन्या आठवणी ताज्या करतो. वर्तमानातला पहिला पाऊस, होय श्रोते हो, पहिला पाऊस पडल्यावर येणारा मातीचा सुगंध आपल्या मनाला वेड लावतो आणि पुन्हा वर्तमानातून भूतकाळात डोकावताना हा पाऊस अजून वेगळाच अनुभव देऊन जातो. पावसाच्या प्रत्येक सरीसोबत मनात एक अनामिक आनंद आणि आठवणी दाटून येतात. शांत बसून खिडकीतून पाऊस पाहताना हजारो सुंदर स्वप्ने मनात येतात. पण श्रोते हो, आपल्या लहानपणी आपण खूपदा पावसात काही ना काही कारणास्तव भिजलोय, मग त्याच पावसात भिजल्यानं आजारीही पडलो. हो, तुम्ही काहीही म्हणा, पहिला पाऊस जेव्हा येतो तेव्हा लहान मुलांना पावसात भिजायला खेळायलाही तितकंच खूप खूप आवडतं. याच पहिल्या पावसात

0: श्रोते हो, जसा पाऊस हा आपल्या बाल मनाला आनंद देऊन जातो, तसाच पाऊस हा आपल्या बळीराजाला सुख आणि समाधान देऊन जातो. कारण ग्रीष्मातील उन्हानंतर या येणाऱ्या पहिल्या पावसाच्या आगमनामुळे कोरडी पडलेली जमीन हिरवीगार होते. शेतात नवं पीक हळूहळू अंकुरित होऊ लागतं, आनंदानं डोलायला लागतं. त्यावेळेस आपल्या बळीराजाच्या चेहऱ्यावर आनंद आणि तृप्ती खूप समाधान देऊन जाते. शहरातील माणसांसाठी पाऊस म्हणजे आनंद असू शकतो, पण आपल्या शेतकऱ्यांसाठी तो जीवनाचा आधार आहे. पावसामुळं चिंब झालेलं आणि हिरवंगार झालेलं रान, आभाळाचं रूप आणि सृष्टीचं सौंदर्य हे जणू आपल्याला हाक मारत आहे, आपल्याला भुलवतंय, आपल्याला भुरळ घालतंय. खरं तर प्रेम आणि जिव्हाळा या दोन्ही गोष्टी अशा आहेत, या प्रत्येक मानवाच्या नैसर्गिक क्रिया आहेत. पावसाच्या थेंबाथेंबासोबत मनात प्रेमाचे भाव दाटून येतात. त्याचप्रमाणे मातीचा सुगंध आणि ग्रामीण संस्कृतीची ओढ रानकवी नाधो महानोर यांच्या शब्दातून ओथुंबून भरलेली आहेत.
1: सीमा, आताच तुम्ही नाधो महानोर यांचा उल्लेख केला, तर सीमा आपण नाधो महानोर यांचं एक छानसं गीत ऐकूया का आपल्या श्रोत्यांना?
0: हो, नक्की.
1: चला तर मग श्रोते हो, ऐकूया एक छानसं नाधो महानोर यांचं.

श्रोते हो, निसर्गाचा सर्वात मोठा सोहळा म्हणजे पाऊस. तो जेव्हा बरसतो तेव्हा महालाच्या संगमरवरी भिंतींनाही त्याच वेगानं भिजवतो. आपल्या मनाला हा पाऊस हरित रसरसित हिरवळीच्या रूपात, फुलांच्या रूपात मोहित करीत असतो. पशुपक्ष्यांचा

मधुर ध्वनी, मनातल्या भावनांना पावसाच्या महासागरात तुडुंब आठवणींच्या कोशात भिजायला लावतो. माझ्या मनातील विशाल स्वप्न बघण्याची संधी आपोआपच मिळते आणि याच स्वप्नात विविध क्षेत्र क्षितिज बघत मी पावसात ओले चिंब झालेलो असतो आणि मेघमल्हार रागाच्या त्या स्वरांची पाऊस सुरू झाला की आवर्जून आठवण येते. ह श्रोते हो, आयुष्यात पहिल्या येणाऱ्या गोष्टीचं त्या पहिल्या क्षणांचं मोल हे

हळूच डोकं वर काढतात. मग सुरू होतो थेंबांचा तो अनोखा खेळ. बाहेर रपरप पडणारे पावसांचे ओले ओले थेंब आणि इथं मनात रिपरिप पडणारे आणि चिंब भिजवून टाकणारे आठवणींचे ते थेंब. पावसात भिजताना सोबत आलेला प्रियकर असो किंवा सोबत असलेली प्रियसी असो, मग काय लाजणं मुरडणं सारं काही आपोआप हे घडत असतं आणि आपलं मन अधीर होऊन जातं.

होश राहते हो। काळ बदलला, पिढी बदलली, संगीतही बदललं, पण पाऊस आणि प्रेमाचं नातं मात्र आजही तसंच आहे। त्यामुळं पावसाचं सौंदर्य केवळ डोळ्यांनी अनुभवायचं नसतं, तर ते मनाने अनुभवायचं असतं। पहिल्या पावसाचा मातीचा सुगंध, पानावरून अलगत ओघळणारे थेंब, छपरावर पडणारा सरींचा मधुर नाद आणि पावसानंतरचा हिरवागार निसर्ग, या साऱ्या गोष्टी जीवनाकडे नव्या नजरेनं आपल्याला पाहायला शिकवतात। श्रोते हो, आजच्या धकाधकीच्या जीवनात माणूस सतत तणावाखाली असतो, पण अशा वेळी पावसाची एक सर मनाला शांत करते। खिडकीत बसून पाऊस पाहणं, गरमागरम चहाचा कप हातात घेऊन ओल्या मातीचा सुगंध अनुभवणं आणि अशा सुंदर मातीचा आस्वाद घेणं हा एक वेगळाच आनंद असतो। चला तर मग मनातील सर्व चिंता बाजूला ठेवूया आणि आपल्या मनालाही या सरींमध्ये चिंब भिजून देऊया। ऐकूया मनाला प्रसन्न करणारं, पावसाच्या प्रत्येक थेंबात आनंदाची अनुभूती देणारं हे अजरामर गीत।

0: काय छान गाणं ऐकवलं सीमा. ये रे घना नाहो घालो माझ्या मना. श्रुते हो, मनातला हा पाऊस असाच आहे, घना घना म्हणत कधी कोसळतो कधी बरसतो. हिरवे हिरवे गार गालीचे,
1: हरित तृणांच्या मखमालीचे.
0: बालकवी ठोंबरे यांची ही कविता आपल्याला श्रावण महिना आला, पाऊस आला की नेहमी आठवत असते.
1: हो अगदी,
0: पाऊस
1: रिमझिमणारा,
0: झरझरणारा,
1: कोसळणारा
0: आणि विजांच्या गडगडात
1: घुमसणारा,
0: असा हा आपल्या मनातला पाऊस हा असा आहे सीमा.
1: हो नक्की मेघना, खूप सुंदर पावसाचं वर्णन तू सांगितलं. आपल्या श्रोत्यांना इतकी सुंदर गाणी तू ऐकवलीस.
0: मनातला पाऊस,
1: पाऊस,
0: पाऊस, असा हा पाऊस,
1: असा हा पाऊस,
0: मनातला पाऊस,
1: मनातला पाऊस.

श्रोतेहो, आताच आपण मनातला पाऊस हा विशेष कार्यक्रम ऐकला. लेखन आणि निवेदन मेघना ढबू आणि सीमा कुलकर्णी यांचं.